0: ಕೈದಾ ಕೆಟ ತಕ ತೆತೆ ಹಿತದು ತಾತ ಕೆಟ ತಕ ತೆತೆ ಹಿತದು ತಯ್ಯತ್ತು ತೆತೆ ಹಿತದು ತೆತೆ ಹಿತತೆ ಹಿತಾಂ ಕತೆ ಹಿತ ತದೆ ಗಣತಾ ಧೀಮ್
1: ಸಮಾಚಾರ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಪ್ರಶಾಂತ್ ಕುಮಾರ್ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सेवा भावना देश की प्रगति की सबसे बड़ी प्रेरक शक्ति है। उन्होंने कहा कि सरकार की अभिनव योजनाओं ने 25 करोड़ नागरिकों